asfaltı dolu sar. Kramam antrovdarı, pure durke pure dikya. Jisman basa se saaj parikya. Mantana naam je pole laay. Dukh dard mante paujaay. Satwa paar karo vaapari. दरगे निवह खेप तुम्हारी एकाटेक रखो मन माहे नानक बोर्न आवेगा.